इथे शिर्क मधल्या खन बारीक होत्या ज्ञानी सुद्धा फुलावून होती आपल्या पदार्थ मकरू आणि शिंदा पावने स्थान लोकात महाराजांच्या बाहेर सुखाने दूर करणे परत खालचे कार्यरत करणे पुण्यात परिक्रमा फतेजाई बाबा भाई.